धागे तिकडे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे तिकडे धागे तिकडे तिकडे

धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा धा